कर्म मिलै नाही ठाकुर हैया, आखण वाला क्या विचारा, सिफ्टी परे तेरे भंडारा, जिस तू देहे तिसै क्या चारा, नानक सच स्वर्ण हारा, आसा महला पहला, आखा जीवा विसरै मर जाओ, आखण औखा साचा नाओ, साचे नाम की लागै भूख, उत भूखै खाए चलिए दुख, सो क्यों विसरै मेरी माए, साचा